ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो. तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा. तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे. सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे. आपण त्याचं स्वागत करूया. संदीप, मी तुझं स्वागत करतो.
2: धन्यवाद.
1: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तू पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं.
1: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता.
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं. ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे.
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता.
2: येस सर.
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक.
1: पॉलिटेक्निक मध्ये?
2: येस येस.
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे.
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं? तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर.
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे.
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
2: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं.
2: येस येस येस.
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
2: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया.
1: ठीक आहे ना, पण तरी
2: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला.
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मदत?
2: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला.
1: बर,
2: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
1: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
2: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर. प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
1: अच्छा अच्छा.
2: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ऍक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते, ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
2: ओव्हरऑल माहिती झाली, किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर सर्व काही.
1: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
2: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
2: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी ईला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
1: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कशा
2: इयर बाय
1: म्हणजे
2: ॲक्टिव्हिटी मध्ये म्हणजे बघा स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे दोन तीन मुलं होते.
1: आणि ह्याचा इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे,
2: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही 3 वर्षांमध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर एक दोन ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
2: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
1: कॅम्पससाठी मग TCS,
2: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर,
2: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
1: आणि TPU काय वापर व्हायचा तुम्हाला तेरणा प्लेसमेंट युनिटचा, तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
2: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी, माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
1: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा, बरं. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
2: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे, त्याची
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या 2-4 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
2: भविष्यामध्ये एखादं चांगलं, तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीयल अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्यायचं.
2: जास्त, हो यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
2: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय
1: म्हणजे काय करतात आई वडील?
2: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
2: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत, मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे?
2: हा येस, 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
2: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो, अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा, आणि जे आता
2: ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये शहरामध्ये कसं जायचं या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की बाबा तू म्हणजे?
2: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
2: काही पण होऊ शकते.
1: अच्छा,
2: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हात राहणार तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जेवण कंठत आहेस, त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
2: धन्यवाद, थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद. मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत. त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा. आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे. गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे. मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTech कम्प्लीट केलेला आहे त्यानं. तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झाले आपले फायनान्शियल कंडिशन्स सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही. माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत. तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे. सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला.
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं. तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं, अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं YouTube वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS, म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं. पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT का येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला. त्यानंतर HR राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं, आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झालं हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे आपली. जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणा, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंडगं बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 मध्ये आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो। आज याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत। संगीतकार आहेत राजेश रोशन।
2: उठे सबके कदम देखो रंग।

0: श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे गुलजार यांचं. या गीताला संगीत दिलं आहे जयदीप यांनी, तर गायक कलाकार आहेत रुना लैला आणि भूपिंदर सिंग.
1: एक दीवाना शहर में,
2: एक दीवाना नहीं एक दीवानी भी.
1: दो दीवाने शहर में.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सूर प्रभात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आशा भोसले यांच्या आवाजातील साहिर लुधियानवी यांची गीत रचना. या गीताला स्वरसाज चढविला आहे संगीतकार रवी यांनी.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार. गीत आहे अमित खन्ना यांचं आणि संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. आणि सूरप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आनंद घेणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडलेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.

हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा. तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो, आजची थीम आहे जमाना. मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते. आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे. जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात, जे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे देवराज यांचं, संगीतकार आहे तो शंकर जयकिशन, चित्रपट आहे मेरा नाम जोकर.

श्रोतेहो सुवर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष लालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना, आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, जे गीत आहे समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रुतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रुतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी बिपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

0: श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहे तो विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहे तो नदीम श्रवण. चित्रपट जमाना दीवाना.
1: ढूंढते रह जाओगे
2: क्या
1: अजी?

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हार्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

0: यानी आपके आवाज की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। पुन्हा आली आहे बिग स्टार घेऊन। मंडळी, काही व्यक्तिमत्व ही आपल्याला उच्चंबित करतात आणि आपलं वाटत राहतं की हे कसं घडत असेल, आणि मग त्या घटना पाहत असताना त्या खऱ्या की फिल्मी असा प्रश्नही आपल्याला पडत राहतो। आणि एक एक प्रश्न पडत असताना ते व्यक्तिमत्व पुन्हा नवनवीन उंचीवर जात राहतं। अशी कमी व्यक्तिमत्व फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ज्यांचं नातं वाद आणि विवादाच्या पुढे जात नाही। अशाच व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या आपल्या बिग स्टार या कार्यक्रमातून आपण करून घेणार आहोत। ते व्यक्तिमत्व म्हणजे आपले लाडके संजू बाबा, अर्थात अभिनेते संजय दत्त। जाणून घेऊयात त्यांचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त।
2: हॅलो, नानावती हॉस्पिटल आ रहा हूँ, लीलावती हॉस्पिटल जा रहा हूँ, जे हॉस्पिटल आ रहा हूँ, मेरे बाप, अरे किधर किधर, अरे ब्रीच कैंडी, होल्ड मैन होल्ड, आई एम बिजी।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत आपले लाडके संजू बाबा. अभिनेते सुनील दत्त यांना या सर्व प्रकाराची माहिती तर होतीच. त्यांनी वारंवार संजयला या सर्व प्रकारांपासून वाचवण्याचा अटोकार प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नवख्या संजूसाठी त्यांनी 1981 साली निर्माण केला रॉकी, जो त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत लाडके संजू बाबा अर्थात आपले संजय दत्त. मंडळी, माणसाची ओळख निर्माण होते ती आई वडील आणि कर्तृत्वाने. संजयचे वडील प्रख्यात अभिनेते सुनील दत्त आणि आई नरगिस यांचं नाव आणि वारसा संजयला लाभला. पण भविष्यात जे घडत गेलं ते या वारशाला धक्का लावणारं होतं. संजयला मिळालेल्या या सर्व गोष्टींचं रूपांतर नशेत आणि कैफात झालं. तो नशेच्या आहारी जात गेला आणि वाहत गेला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त. रॉकी या चित्रपटानंतर संजयचे जॉनी आय लव्ह यू, विधाता, मैं आवारा हूँ, बेकरार, जमीन आसमान, मेरा फैसला असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्याचा फारसा फायदा संजयला झाला नाही. याच दरम्यान राजेंद्र कुमार आपल्या मुलासाठी कुमार गौरवसाठी नाम हा चित्रपट बनवत होते. याचं दिग्दर्शन केलं होतं महेश भट यांनी. हा चित्रपट मात्र संजयसाठी महत्त्वपूर्ण ठरला आणि पुढचा प्रवास संजयसाठी सुकर करणारा ठरला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत लाडके संजू बाबा, अर्थात आपले संजय दत्त. अभिनेता संजय दत्तने अनेक चढउतार आपल्या जीवनात पाहिले. यामध्ये 1993 साली मुंबई साखळी बॉम्ब स्फोटमध्ये सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर लागला आणि त्यानंतर संजयला अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं. याच प्रकरणात शेवटी 25 फेब्रुवारी 2016 चांगल्या व्यवहारासाठी त्याला मुक्त देखील करण्यात आलं. पण हे सगळं होत असताना संजय दत्त आणि त्यांचा विषय संपूर्ण देशासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगति सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त. याच दरम्यान संजयच्या आयुष्यामध्ये चांगले चित्रपटही येऊन गेले. यामध्ये 1991 सालचा साजन ज्याचं दिग्दर्शन केलं होतं लॉरेन्स डिसूजा यांनी. याच वर्षी त्याचा आणखीन एक अप्रतिम चित्रपट आला, तो होता महेश भट दिग्दर्शित सडक. या दोन्ही चित्रपटांनी संजयला एक मोठी संधी निर्माण करून दिली. या दोन्ही चित्रपटांनी संजयला एक मोठी संधी निर्माण झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचा शिक्का प्रस्थापित केला.

आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त. फिल्मी इंडस्ट्रीमध्ये एखादा वाद निर्माण झाला की त्याचं रूपांतर आर्थिक गणितात कसं करता येईल आणि त्या वादाची कुतूहलता कशी वाढवावी हे नवीन नाही. असंच झालं 1993 सालच्या खलनायक या चित्रपटाबाबत. संजयचे वाद त्यात फिल्मी मसाला आणि नवे वाद सुभाष घाईंनी जोडले आणि खलनायकने इतिहास घडवला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत आपले लाडके संजू बाबा अर्थात संजय दत्त. संजय दत्त आता खऱ्या अर्थानं जनमानसातील चर्चेचा विषय तर होताच, पण त्याचे चित्रपटही चर्चेचा विषय ठरत होते. संजय एकामागून एक इतिहास घडवत होता, वादही होतेच तरीही तो चालत होता आणि जिंकत होता. यामध्ये संजयचे काही यादगार चित्रपट आले, 1999 सालचा वास्तव, 2000 सालचा मिशन कश्मीर आणि 2003 मुन्ना भाई MBBS, 2006 सालचा लगे रहो मुन्ना भाई हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याला फिल्मफेअर पुरस्कारासोबतच अनेक पुरस्कार हे चित्रपट देऊन गेले आणि संजय दत्त प्रगल्भ होत गेला. याच काळात त्याचे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट येऊन गेले. यामध्ये अग्निपथ, पानिपत, KGF 2 या चित्रपटांचा समावेश होतो.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत आपले लाडके संजू बाबा अर्थात संजय दत्त. अभिनेता संजय दत्तचा सर्वच प्रवास कोणालाही अचंबित करणारा आहे. तो कसाही असेल लोकांनी त्याला स्वीकारलं. त्यांनीही कधी आपला राग द्वेष दाखवला नाही. तोही जगत गेला मुक्तपणे कुठल्याही परिस्थितीला स्वीकारून आणि झगडत राहिला कायम माणूस बनण्यासाठी. संजयचा हा सर्वच प्रवास घेऊन आला तो त्याच्यावर आधारित चित्रपट संजू ज्याचं दिग्दर्शन केलं होतं राजकुमार हिराणी यांनी. हे सगळं असलं तरी संजय दत्त हे एक वलय आपल्याला सदैव चकित करत राहणार यात काही शंकाच नाही. म्हणूनच तो आहे रेडिओ तरणाचा बिग स्टार.

मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते आपले लाडके संजू बाबा अर्थात संजय दत्त. आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9975009000 वरती. तर भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

ते आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:04 होत आहेत. अगदी 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर मी आरजू प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम 99705900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचं आहे, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात स्वागत करते. बरेचसे श्रोते आलेले आहेत लाईव्ह. तर पहिली फरमाईश आहे आज अदनान सामी यांच्या गीतासाठी आलेली आहे. आणि अदनान सामी यांची जेव्हा आधी गीतं येत होती ते अल्बममधली होती आणि अल्बम त्यांचे खरंच खूप गाजायचे देखील. तर अदनान सामी यांचंच म्युझिक आहे, त्यांनी स्वतःच हे गीत गायलं आहे. आणि गीत आहे समीर यांचं. तर हे गीत चित्रित करण्यात आलं होतं राणी मुखर्जी यांच्यावरती. सुंदर असं हे गीत आहे. आज वेगळ्या गीतांनी स्टार्टअप करते. तर ही फरमाईश पाठवली आहे आपल्या नवीन श्रोते आहेत, जे म्हणत आहेत आर जे प्रगतीताई युअर व्हॉइस इज सो नाईस, थँक्यू सो मच मॅम. आणि आय एम फ्रॉम लातूर महाराष्ट्र, करंटली स्टेईंग बँगलोर. आत्ता सध्या त्या बँगलोरमध्ये आहेत. आणि हे सॉन्ग खास त्यांच्या डॉटर म्हणजेच श्रद्धासाठी सांगितलं आहे त्यांनी हे गीत. तर प्लीज प्ले धिस सॉन्ग असं म्हणत आहेत. आज त्या बँगलोरमध्ये असून देखील रेडिओ त्यांना ऐकतात आणि खास गीत त्यांना ऐकायचं आहे, तेरा चेहरा, अदनान सामी यांच्या गीतासाठी. आणि त्यांच्या मुलीचं नाव श्रद्धा आहे. तर खास ऐकूयात श्रद्धासाठी सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. आणि ताईंनी त्यांचं नाव नाही सांगितलं, पण त्यांच्या डीपीवरती दिसत आहे सारिका असं नाव आहे ताईंचं. तर थँक्यू सो मच मॅम. असंच ऐकत रहा आणि प्रेम करत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM वरती.

आपण एक आता हात रेडिओ देणार 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. अशाच सुंदर वेगळ्या गीतासाठी आलेली आहे. 30-30 गीतांना न पाठवता तुम्ही खरंच वेगळ्या गीतांसाठी फरमाईश करा. 30-30 गाणी म्हणजे खलनायक असेल किंवा मग देवता असेल, चिमणी पाखरं असेल, असे जे कॉमन चित्रपट आहेत ते कॉमन चित्रपट सोडून दुसरी देखील गीतं पाठवत चला, जेणेकरून आपला इंटरेस्टिंग कार्यक्रम होईल आणि तो करण्यात देखील मजा येईल. कारण की 30-30 गीतं परत व्हॉट्सअप फरमाईश गाणी कार्यक्रमात येत आहेत, तर ते 30 गाणी द्याविषयी नाही वाटत आहे मला. तर त्यामुळे प्लीज तुम्ही वेगळी गीतं पाठवा, जेणेकरून इतर फरमाईशी आपल्या पूर्ण करता येतील. तर पुढची फरमाईश अशाच 2 ऑक्टोबर या चित्रपटातील गीतासाठी आहे. श्रोते आहेत ते म्हणतात महादेव चंद्रकांत रणखांब राहणार येडशी तालुका जिल्हा धाराशिव.

रेडिओ तेरणावरील पूर्ण कार्यक्रम ऐकतो. सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम सादर केले जातात. आज मला चांद तारों में नजर आए चेहरा तेरा हे गीत ऐकायचं आहे. आणि हे बॉलिवूडमधील एक अतिशय लोकप्रिय आणि रोमॅन्टिक गाणं आहे. हे गाणं 2 ऑक्टोबर या चित्रपटातील 2003 रिलीज झालेला हा चित्रपट आहे. आणि हे सुंदर असं गीत मला ऐकायचं आहे असं म्हणतात उदित नारायण आणि साधना सरगम यांचा आवाज. ए के व्यास यांचं म्युझिक आहे. सुनील झा यांचं गीत आहे. आणि चित्रपटावरती म्हणजे पडद्यावरती दिसतात आशुतोष राणा जे की आपला विलनच्या भूमिकेत जास्त पाहायला भेटतात. एक वेगळ्याच गाण्यात या चित्रपटामध्ये वेगळ्या भूमिकेत दिसतात. आपल्याला नेहमी ते राणा जे आहेत ते वेगळ्या विलनच्या भूमिकेत दिसतात पण यामध्ये ते खूपच वेगळं गाणं घेऊन आपल्यासमोर दिसतात. तर हेच सुंदरसं गीत ऐकायचं आहे महादेव चंद्रकांत रणखाम सर यांना. ऐकूयात रणखाम सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. 2 दिवस काही फरमाईश केली नाही. काल सुट्टी घेतली, परवा दिवशी माझा मूड नव्हता, त्यामुळे मी म्हणजे तेवढा, मग मी जरी मग आले असते माईकवरती तरी तुम्हाला तो आवाज आवडला नसता, कारण की तुम्ही सतत मग मला विचारता की जरी आहात का, विश्रांती करा. खूप श्रोते असं आपुलकीने मला म्हणत असतात, तरी हे 2 दिवस गेलेत, पण ओमप्रकाश गीते सर म्हणत आहेत 2 दिवस तुम्ही सुट्टी घेतलीत पण आम्हाला आठवड्यासारखं वाटते की आठवडाभर तुमचा आवाज ऐकला नाही. तसंच शिवाजी उकंडे सर देखील तसंच म्हणत आहेत, किती प्रेमाने ते सांगतायत की मॅडम आपण 2 दिवस सुट्टी घेतली आहे की तुम्हाला ती विश्रांती वाटते आणि श्रोत्यांना तो विरह वाटतोय. किती प्रेम, म्हणजे इतकं छान शब्दात त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच. हे असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM. असंच प्रेम करत राहा, तुमचा आशीर्वाद राहू देत. तर पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश आहे ज्योती कुंभार. आज म्हणजे स्टार्टअपच झाला आहे चेहऱ्यावरती, 13 चेहरा देखू, आणि दुसरं देखील सॉन्ग तसंच आलं की चांद तारो मे नजर आहे चेहरा तेरा. तर तिसरं गाणं देखील चेहऱ्यावरती आलं आहे. आज चेहऱ्याचा काहीतरी ग्लो असेल म्हणून असं गाणं आलं आहे की काय असं वाटतं. तर ज्योती कुंभार ताई आहेत, ज्या लोहारा येथून आहेत, आणि त्यांना देखील असं असंच गीत ऐकायचं आहे जे जगजित सिंग आणि अलका याज्ञिक यांनी म्हटलं आहे. तरकीब हा चित्रपट आहे आणि आदेश श्रीवास्तव यांचं म्युझिक आहे, निदा यांचं गीत आहे. तर पुन्हा एकदा चेहऱ्यावरती गीत आलं आहे. वेगळं गीत पाठवा श्रोत्यांना सांगितलं, तर नक्कीच आज वेगळी गीतं देखील येत आहेत. तर प्लीज रिपीट गाणे पाठवू नका, वेगळी गीतं पाठवत चला असं सारखं म्हणावं असं वाटतंय. तीच गीतं नका पाठवू. तर ऐकूयात ज्योती कुंभारताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक आहात रेडिओ देणार 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतर जाऊयात, बर्थडे आहे आज, आहे बर्थडे हिरामण खिराडे सरांच्या मुलाचा. आणि तसंच आपले नियमित जे श्रोते आहेत मारुती होर्टीकर सर, त्यांच्या मुलीचा देखील बर्थडे आहे आज, त्यांनी सांगितलं आहे. तर आज आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करूयात. पूनमताईंचा बर्थडे आहे, पूनमताईंना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा रेडिओ उतरण्याकडून देखील. आणि तसंच आपले जे नियमित श्रोते आहेत हिरामण खिराडे सरांचा मुलगा आदर्श याचा देखील बर्थडे आहे, दोघांनाही विश करूयात आणि खास दोघांसाठी गीत ऐकूयात. तर विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आदर्श आणि पूनमताईंना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देत ऐकूयात दोघांसाठी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरच्या फरमाईशकडे वळूयात. पुढची फरमाईश आहे आशिकी. या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत आपले नियमित श्रोते, गुरुवार टू गुरुवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते संतोष भारत कोळी मुंगशी जिल्हा माडा येथून आपले नियमित श्रोते आहेत ते देखील गुरुवार टू गुरुवार त्यांची फरमाईश असते. आज त्यांना आशिकी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुंदर असं गीत आहे, 90s सुपरहिट ठरलेला चित्रपट. आणि गीत गायला आहे अनुराधा पौडेल कुमार शानू यांनी आणि राणी मलिक यांचं गीत आहे. अनु अग्रवाल आणि राहुल रॉय हे पडद्यावरती दिसतात. ऐकवात आपले नियमित श्रोते संतोष कोळी सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. एक वेगळं गीत, जुनं गीत पाठवलं आहे सरांनी आज, तेरे सूर और मेरे गीत या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ते नियमित श्रोते, गूंज उठी शहनाई हा चित्रपट म्हणजेच पाठवलं आहे हे गीत आपले नियमित श्रोते शिवाजी उकंडे सर मंगळूर तालुका कळम येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर सरांना आज सरांनी वेगळं गीत पाठवलं आणि ते पण जुनं पाठवलं. थँक्यू सो मच सर. नियमी म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा फरमाईश पाठवतात वेगवेगळं गीत सरांकडून ऐकण्यास भेटतं. असंच गीत येणं अपेक्षित आपल्या सर्व श्रोत्यांकडून देखील आहे मला की 30-30 गीतं न पाठवता वेगळी गीतं पाठवायची आहेत, जेणेकरून आपल्याला देखील छान वाटेल ऐकायला की वेगळी गीतं आज आपण ऐकली म्हणून. तर लता मंगेशकर यांचा आवाज आहे, भरत व्यास यांचं हे गीत आहे आणि वसंत देसाई यांचं म्युझिक आहे. ऐकवात शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळंब यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा हात रेडिओ देणं 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर एक वेगळं गीत आत्ता ऐकायला भेटलं, तसंच गोड वाटलं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. तर पुढची फरमाईश देखील अशाच छान अशा गीतासाठी. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं म्युझिक आहे. तर गीत पाठवणारे श्रोते, बऱ्याच महिन्यानंतर सरांची फरमाईश आली आहे अरणी अमराईपुरा येथून नंदकुमार शिवरामवार बालू मनवर यांची. तर सरांना सुहाग या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखाजी दिसतात चित्रपटामध्ये आणि पडद्यावरती. तर हे सुंदर असं गीत त्यांना ऐकायचं आहे तसं सांगितलंय. बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आली होती आणि काय झालं की मी त्यांना म्हटलं इतक्या दिवसातून फरमाईश आली आहे तर सर नक्कीच उद्या पूर्ण करते. पण 2 दिवसाच्या गॅपनंतर मी पुन्हा एकदा त्यांना सॉरी म्हणते सर की 2 दिवसानंतर भेटते आणि नक्कीच तुमची आज फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात अरणी अमराईपुरा येथून आपले जे नियमित श्रोते आहेत नंदकुमार शिवरामवार बालू मनवर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आणि अशी सदाबहार गीता ऐकण्यासाठी रेडिओ तेनाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. तसंच एस प्रगती चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आनंदाची फरमाईश घेऊयात आपले नियमित श्रोते. बुधवार टू बुधवार ज्यांची फरमाईश असते पण काल गॅप घेतल्यामुळे आज सरांनी फरमाईश पाठवली आहे, तर नक्कीच सरांची फरमाईश पूर्ण करूयात. अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व मित्र देखील आहेत. हिरामन अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व मित्र देखील आहेत. हिरामन किराडे, संतोष कोळी, अमोल कांबळे, ओमप्रकाश गीते, तुकाराम कांबळे, शशिकांत डी कांबळे, अंगत मिसाळ, समाधान दादा, तसंच दत्ता कदम, रफिक इनामदार, रशीद इनामदार, प्रकाश बोबडे, अशोक शिंदे आणि सर्व मित्रपरिवार आणि तसंच कुवेर मस्के सर आणि विजय पाटील यांचं देखील नाव घेते. तर नक्कीच सर आपल्या सर्व मित्रांसोबत ही नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करूयात. ऐकूयात अनंत कुलकर्णी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला कुमार शानू यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत ऐकलं तर पुढची फरमाईश ऐकवा. त्याच पहिल्यांदाच फरमाईश आले धाराशिव येतून आणि आणखीन एक धाराशिववरून फरमाईश आली आहे. म्हणजे छान वाटतं जेव्हा धाराशिवच्या फरमाईशी येतात तेव्हा. तर अशीच फरमाईश धाराशिवची पुढची देखील मी नक्कीच पूर्ण करणार आहे. तर ही फरमाईश जी आलेली आहे ती धाराशिवमधून आलेली आहे शाहूनगर येथून. पृथ्वीराज कल्याण देढे जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे स्टुडंट होते, पासआउट झालेले आहेत सध्या ते, आणि त्यांनी आज फरमाईश पाठवली आहे आणि ते खूप चांगलं उत्तम गायन देखील करतात. तर आज त्यांनी पहिल्यांदा फरमाईश पाठवली, त्याबद्दल थँक्यू सो मच पृथ्वी पृथ्वीराज. आज तू पहिल्यांदा फरमाईश पाठवली, वाचून देखील छान वाटलं आणि असं वाटलं की बाबा कनेक्टमध्ये आहेस तू कॉलेजच्या. तर आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे उदित नारायण यांच्या आवाजातील गीत आहे, श्रीहरी शिवहरी यांचं म्युझिक आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे. सुंदर असा चित्रपट डर SRK पडद्यावरती दिसतात आणि त्याचसोबत जुही चावला. ऐकूयात पृथ्वीराज कल्याण देढे जे आहे धाराशिवातून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: वाह, क्या तेवर है सुनील के आने का.

चला डर या चित्रपटातील सुंदर असं गीत पुढची फरमाइश घेऊयात. पुढची देखील फरमाइश अशाच सुंदर गीतासाठी. सलामे इश्क या चित्रपटातील गीत आलेलं आहे. संभाजीनगर येथून आपल्या श्रोते आहेत जयश्री वैभव चव्हाणताई, ज्या सध्या दिवागर फॅमिली ट्रीप एन्जॉय करते, चुकलं असेल तर प्लीज माफ करत आहे, ट्रीपला गेलेल्या आहेत. तसेच आपला हा कार्यक्रम देखील आम्ही एन्जॉय करत आहोत. आज माझ्या अहोंना सलामे इश्क या चित्रपटातील गीत खूप आवडतं असं सांगतात ऐकायला, तर नक्कीच सरांची फरमाइश पूर्ण करूयात. पूर्ण प्रवासात आम्ही FM ऐकला आणि गाणी पण खूप छान असतात त्यामुळं प्रवासात कंटाळा येतच नाही. आता रिटर्न निघालो आहे, मी नेहमीची आपली श्रोता आहे, तर मला आज सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यावरती चित्रित झालेलं हे सॉन्ग ऐकायचं आहे. नक्कीच प्रवासात एन्जॉय करा आपल्या फरमाइशीचा. तर ऐकूयात ज्या आपल्या नियमित श्रोते आहेत जयश्रीताई आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली ट्रीपमध्ये आता सर्वजण आहे, तर फॅमिलीसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात. आजीनाथ नवगिरे, मुक्काम पोस्ट पिंपळखुटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून आज त्यांचं गीत ऐकायचं आहे. पुन्हा एकदा नवीन गीत, आणि जे गीत आपण प्रसारित नाही केलं असं गीत आलेलं आहे. खूप छान असा दम लगा के हशा या चित्रपटातील गीत आलेलं आहे. आयुष्मान खुराना आणि भूमी चित्रपटामध्ये दिसतात, आणि कुमार शानू, साधना सरगम यांचा आवाज आहे, अनु मलिक यांचा म्युझिक, वरुण ग्रोवर यांचं हे गीत आहे. तर थँक्यू सो मच सर एक वेगळं गीत पाठवल्याबद्दल. तर फार सुंदर गाणं आहे मॅडम, नक्की घ्या असं म्हणतात. तर ऐकवत आजनाथ नवगिरे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

दम लगा की हैशा या चित्रपटातील हे सुंदर असं गीत पुढची फरमाइश घेऊयात, जे गीत आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. पण नक्की तमन्ना आहे की हिरा

असं जे गीत आहे माय फेवरेट ऑफ ऍक्टर जे म्हणजे चॉकलेट बॉय ज्यांना मी म्हणते असे देवानंद यांचं हे गीत आहे आणि त्यांच्यासोबत झीनत अमान दिसतात. पण आजकाल हे खूप ट्रेंडिंगमध्ये सॉंग दिसतं आपल्याला, तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ते म्हणतात, नमस्कार प्रगतीताई, आज आम्हाला व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात पन्ना की तमन्ना आहे हिरा मुझे मिल जाए हे गीत ऐकायचं आहे. हे सॉंग ऐकायचं आहे तर प्ले करा विनंती आहे दत्तात्रय खुणे ओम खुळे सॉरी ओम खुणे शोभा खुणे सोहम वाघमारे पळूस तालुका पळूस डिस्ट्रिक्ट सांगली महाराष्ट्र.

0: दुपार आरजे प्रगतीताई नमस्कार, रेडिओ किरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि राम राम। तर आजचा कार्यक्रम खूप छान चाललेला, गाणे तो चांगले ऐकायला मिळत आहेत आणि माझे गाणं झालं। प्रगत्या आपले मनापासून धन्यवाद। आणि आमचे परमप्रिय मित्र हिरामन खेराडे यांचे चिरंजीव आदर्श याचा वाढदिवस आहे। आदर्शला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचं येणारं आयुष्य आनंदी भरभराटीचं समृद्धीचं आणि आनंदी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणी।
1: थँक्यू सो मच सर। आणि पुढची फरमाईश घेऊयात। जसं म्हटलं की धाराशिववरून फरमाईश आली आहे, पहिल्यांदाच फरमाईश त्यांनी पाठवली आहे। प्रकाश बोबडे सरांचा मेसेज नाही दिसत आहे, कुठे गेलेत, बरेच दिवस झाले त्यांचा मेसेज नाही आलाय। म्हणजे लाईव्ह जरी ते आले असले तरी पण सांगत असतात मला, मॅडम हॅलो मॅडम जी वगैरे मेसेज करतात सर, पण बरेच दिवस सरांचा देखील मेसेज नाही। कॉन्टॅक्टमध्ये असतील तर नक्कीच त्यांना सांगा, मी आठवण काढली होती। तर तसंच आपले सुनील रोडी सर देखील बरेच दिवस झालं फरमाईशमध्ये नाही आहेत। तसंच आणखीन कोण राहिलं, आणखीन आहेत, बरेच जण आहेत जे फरमाईश पाठवत नाहीत आजकाल। तर यानंतरची फरमाईश, ज्यांनी पहिल्यांदा आपला फरमाईश पाठवली आहे, हाय मॅडम, मी पद्मिनी दैठणकर मारवाडी गल्ली धाराशिव येथून, आज मला गीत ऐकायचं आहे, लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत आहे, सनम बेवफा हा चित्रपट, लता मंगेशकर यांचा आवाज, सावन कुमार यांनी हे डिरेक्ट केलेलं चित्रपट आहे। तर ऐकूयात। थँक्यू सो मच पद्मिनी मॅडम, तुम्ही रेडिओ त्यांच्यासोबत कनेक्ट झालात आणि असेच प्रत्येक विविध कार्यक्रमांचे देखील आनंद घेत चला। आपला कार्यक्रम 24 तास रेडिओ आपला चालू असतो, इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या। आणि आज तुम्ही पहिल्यांदा फरमाईशमध्ये इन्वॉल्व्ह झाला त्याबद्दल खूप आभारी आहे। असंच ऐकत चला आणि आनंदी राहा रेडिओ तिरणा 90.4 FM। ऐकवा जे आपल्या नवीन श्रोत आहेत, पद्मिनीताई मारवाडी गल्ली धाराशिव येथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश।

0: दादा कोंडक्याचं गाणं लावा. माडा तालुका केवड इथून मी बोलत आहे, दत्ता हिंगमिरे.
1: चला, दत्ता हिंगमिरे सरांनी व्हॉइस पाठवला, त्यांना देखील एक दादा कोंडक्यांचं गीत ऐकायचं आहे. तसंच गीत आलेलं पण आहे, राम राम गंगाराम या चित्रपटातील गीत आलेलं आहे. आपले नियमित श्रोते जे आहेत गजानन कावरके सर जे आहेत मुक्काम व्याड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आपले नियमित श्रोते आहेत. सरांना आज देखील राम राम गंगाराम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर 8 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत आणि नक्कीच सर पूर्ण करते. मी सर्वांना सांगायला मी सांगेन की आज खूप फरमाईश आलेत. असं तुम्हाला वाटत असेल की मी वेळ घेते फरमाईशला, पण खूप फरमाईशी आज आलेल्या आहेत, त्यामुळे एक एक फरमाईश करण्यास नक्कीच वेळ होतोय. त्यामुळे इतर देखील आणखीन फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर तुम्ही असं स्वतःवर घेत जाऊ नका की खूप वेळ लागतोय, घेतच नाहीत फरमाईश. मला सर्वांच्याच फरमाईशी माहीत आहेत किती दिवसातून येतात. त्यांना जे आपले नियमित श्रोते आहेत अशा श्रोत्यांनी देखील घेण्याचा प्रयत्न करतेच. त्याचबरोबर एक दिवस तुम्ही स्किप कॉल केलात तरी पण मला असं वाटतं की तुम्ही नाराज होत जाऊ नका की आज नाही बाबा घेतली. तर इतर देखील जे नवीन आपले श्रोते ॲड झालेलं आहे त्यांना देखील आपल्याला चान्स दिला पाहिजे, कारण की आपल्या थ्रू ते कनेक्ट झालेले पण असतात काही. तर त्यामुळे प्लीज तुम्ही नाराज होत जाऊ नका, कारण की एक एक फरमाईश जशी घेते तसा वेळ होतोय हे सर्वांनाच माहिती आहे. आणखीन खूप फरमाईशी आहेत, पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. ऐकूयात आपले नियमित श्रोते गजानन कावरके सर आणि तसंच जे आपले व्हॉइस पाठवणारे सर आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: गाड़म हाय हो,
1: कायदा गाड़म हाय हो,
0: कायदा गाड़म हाय हो, अड़ला नारायण हरी गाड़वा चपाय हो,
1: अड़ला नारायण
0: हरी
2: राम राम गंगाराम या चित्रपटातील हे गीत पुढची फरमाईश घेऊयात. आज पहिल्यांदाच त्यांची फरमाईश आली या सरांची आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे आई मिलन की रात या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ते म्हणत आहेत रामलिंग जमादार उमरगा तालुका जिल्हा धाराशिव येथून आहेत आणि त्यांचे मित्र देखील आहेत सचिन अंबादस. तर सरांनी व्हॉइस देखील पाठवलं काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
3: नमस्कार मॅडम, मी रामलिंग जमादार उमरगा तालुका जिल्हा धाराशिव येथून बोलतोय. आज मला आई मिलन की रात या पिक्चरमधलं गाणं ऐकायचं आहे, माझ्या मित्रांना ऐकवायचं आहे, अंबादास सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी या दोघांना गाणं ऐकायचं आहे.
2: चला तर थँक्यू सो मच सर, तुम्ही पहिल्यांदाच रेडिओ उतरण्यामध्ये कनेक्ट झालायत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर अशाच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. ऐकवात जे आपले नवीन श्रोता आहेत रामलिंग जमादार सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. यानंतरची फरमाईश अगदी सर्वांच्या ओठांवरती रिंगळतं असं गाणं आहे ते म्हणजे नायक नाही खलनायक हो मैं असं जे गीत आहे आजकाल आपण प्रत्येक डीजेवरती गाणं ऐकतो हे पण एक ऐकण्यात वेगळीच मजा आहे. आणि संजू बाबांची ॲक्टिंग म्हटल्यानंतर ते प्रेमात पाडण्यासारखीच ॲक्टिंग त्यांनी त्या चित्रपटामध्ये केलेली आहे. तर असंच गीत पहिल्यांदा पाठवणारे श्रोते आहेत आपले. ते म्हणत आहेत विवेक गंडाळे, रामेश्वर मोरे, संजय दत्त गायकवाड. आम्ही शेतात आहोत आणि आज आम्हाला संजय दत्त यांचं गीत ऐकायचं आहे. आज आम्ही पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. आम्ही दररोज आपले कार्यक्रम ऐकतो देखील असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर, विवेक सर. असंच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि थँक्यू सो मच की आज तुम्ही पुन्हा एकदा फरमाईशमध्ये फरमाईश पाठवलीत आणि नक्कीच आज तुमची फरमाईश पूर्ण करते आहे. ऐकूयात आपले नवीन श्रोते. विवेक विश्वनाथ गुंडाळे सर राहणार बोरगाव राजे तालुका जिल्हा धाराशिव यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला आरजी प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईशुग आणि या कार्यक्रमाचं दुपारचे 2:36 होत आहेत. आज अडीच कसे वाजले हे खरंच कळत नाहीत आणि आणखीन खूप फरमाईशी राहिल्यात, म्हणजे प्रत्येकाच्या फरमाईशी पूर्ण करायचं तर मला वाटतं आय थिंक सो आज मला 5 घ्यावा लागतो की कार्यक्रम असं वाटतंय. पण नक्कीच प्रयत्न करतेच मी. आणखीन देखील खूप फरमाईश राहिलेल्या आहेत श्रोत्यांनी, प्लीज नाराज होऊ नका असं म्हणते, कारण की नवीन देखील श्रोते आपले तितकेच इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत या कार्यक्रमात. तर पुढची फरमाईश घेते, जे सॉन्ग आजकाल खूप स्क्रोलिंग करताना इतर कुठेही लागलं तरी आपण गुणगुणतोय असं सॉन्ग जे आहे संजू राठोड यांचं, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, असं जे गीत आहे तेच गीत ऐकायचं आहे. अभी शेजाळ जो आहे तो हिंगणगाव कवठे महाकाळ सांगली येथून, आणि माझी फरमाईश आहे लाल लाल कलरची बांगडी हे गाणं ऐकायचं आहे. माझ्यासोबत सर्व मित्र देखील आहेत, आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवतो तर नक्की घ्या असं म्हणतात. विशाल करे, संकेत चव्हाण, ऋषिकेश शेजाळ, मारुती शेजाळ, संदीप मोरे लोम संघटना ग्रुपचे सदस्य आहेत असं सांगितलं. थँक्यू सो मच सर, नक्कीच अभि सर तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात अभि शेजाळ सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

0: लाल लची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल.
1: चला बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. आणि हे ट्रेंडिंग सॉन्ग आहे आजकाल, बऱ्याच वेळेस आपले श्रोते पाठवत आहेत हे गीत. तर पुढची फरमाईश आज पहिल्यांदा ज्यांनी फरमाईश पाठवली तसे आपले नागेश इसके सराहेश सारोळा येथून. आज ते म्हणतात की मॅडम तुमचा आवाज लईच क्यूट आहे, थँक्यू सो मच सर. आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगतायत. आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे कुमार शानू यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे आणि चित्रपट आहे हम है राही प्यार के. आमिर खान आणि जुही चावला पडद्यावरती दिसतात, कुमार शानू अलका याज्ञिक यांचा आवाज, नदीम श्रवण यांचा म्युझिक आणि समीर यांचं गीत आहे. तर ऐकवात, थँक्यू सो मच सर तुम्ही रेडिओ तेनासोबत कनेक्ट झाला त्याबद्दल, असंच ऐकत चला आणि आनंदी रहा रेडिओ तेना 90.4 FM. ऐकवात नागेश इसके सर सारोळा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला बोलूयात पुढच्या फरमाईशकडे. तर पुढची फरमाईश आहे जे आहेत अनिकेत फुटाणे सर. बऱ्याच वेळ झाला ते मेसेज करतायत, पण सर जे तुम्ही गाणं दिलं ते आपल्याला प्ले करता येत नाही, तुम्हाला ते सांगते की दुसरं गाणं द्या. तर त्यामध्ये त्यांनी एक गाणं दिलेलं आहे, ते आहे मेरे जीवन साथी या चित्रपटातील गीत. राजेश खन्ना तनुजा चित्रपटामध्ये दिसतात. सुपरहिट ठरलेलं हे देखील गीत आहे. किशोरदांचा आवाज, आर्डीनचं म्युझिक आहे आणि मजरू सुलतानपुरी यांचं गीत आहे. तर अनिकेत सर नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. ते म्हणतात तुमचा रेडिओ मी रेडिओ गार्डनवरती ऐकतो, फरमाईशचा कार्यक्रम रोज ऐकतो आणि सर ते तुम्ही तिरुमाला इलेक्ट्रिक मी अनिकेत फुटाणे परत परत लिहिलं आहे आणि शेख रोहित बले ते रोहितच्या पुढचं असं त्यांचं आडनाव काय ते नाही समजलं. छोटे मालक सार्थक पवार असं देखील लिहिले तुम्ही. ते नक्कीच सर तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात अनिकेत फुटाणे सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश तेजाब या चित्रपटातील गीतासाठी. आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहे त्यांना म्हणतात, नमस्कार प्रगती मॅडम. नमस्कार सर, मी गारगोटी कोल्हापूर येथून बोलत आहे, अमित सावंत. मी रेडिओ त्यांना रोज ऐकतो. मला आज गाणं ऐकायचं आहे, तेजाब या चित्रपटातील अमित कुमार यांचं गीत आहे, तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा. तसं थँक्यू सो मच, असंच ऐकत चला आणि आनंद घेत चला रेडिओ तेनाचा. ऐकूयात अमित सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तरी आनंदची फरमाईश खास देऊयात. वैवाहिक जीवनाची 42व्या वर्षात पदार्पण झालं आहे जे आपले नियमित श्रोते आहेत. कळंबकर सर, दत्तात्रय कळंबकर सर, माकडाचे उपळा इथे धाराशिव येथे राहतात सर, आणि त्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते. पण आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज त्यांनी फरमाईश पाठवली. त्या दोघांसाठी आज एक गीत द्यायचं आहे. वहिनींचा फोटो देखील त्यांनी आज पाठवला आहे. त्या दोघांना पुन्हा एकदा रेडिओ तेरणा आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा लग्न वाढदिवसाच्या. आणि असं एक गीत आहे जे बेटा या चित्रपटातील आहे. नक्कीच आशा करते की आवडेल त्यांच्यासाठी, की त्यांचा आवाज ऐकत ते आता इथपर्यंत आलेले आहेत दोघंही. आणि असंच हे गीत पाठवलं आहे आपले नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे जे बरेच दिवस झालं फरमाईश पाठवतात असे आपले दिनकर शिंदे, आंबेडकर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून. बरेच

दिवसाला सरांची देखील फरमाइश राहिली आहे दिनकर सर, आय एम रिअली सॉरी की तुमची फरमाइश मला घेता नाही आली आहे, पण आज नक्कीच फरमाइश जाता जाता का होईना पण तुमची फरमाइश घेतीये. एक महिना झाले सरांची फरमाइश घेऊन, तर असंच त्यांना देखील गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात दिनकर शिंदे सर आणि आपले जे नियमित श्रोते आहेत माकडाचे उपळा येथून दत्तात्रय नारायण उपळे माकडाचे धाराशिव येथून, खास वहिनींसाठी आणि त्यांच्यासाठी ही नक्कीच फरमाइश आवडेल अशी आशा करते वहिनीने देखील. तर आज ज्या श्रोत्यांच्या फरमाइशी राहिल्या आहेत, तर प्लीज नाराज होऊ नका, भरपूर आणखीन देखील श्रोत्यांच्या फरमाइशी आहेत आणि राहिल्या आहेत. तर उद्या नक्कीच प्रयत्न करते फरमाइश पूर्ण करण्याचा. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ त्रेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद
1: संदीप। जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथं शिकत आहे असं तसं। त्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
2: येस।
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
1: पॉलिटेक्निक मध्ये।
2: येस येस।
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेलं आहे।
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं, तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगले आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
2: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं।
2: येस येस येस।
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला, त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
2: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया।
1: ठीक आहे ना, पण तरी
2: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला।
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
2: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला।
1: बर,
2: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते। आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त।
1: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
2: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर, प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत जाणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे। चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती। इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं।
1: अच्छा अच्छा।
2: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ऍक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो।
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
2: ओव्हरऑल माहिती झाली, या वस्तूला हा म्हणायचा, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे, हे माहिती होतं सर सर्व काही।
1: बर बर। आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असे असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
2: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे।
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
2: डिप्लोमानंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी एला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
1: म्हणजे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले तीन वर्ष कसे झाले? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ॲक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कशा
2: इयर बाई
1: ॲन्युअली
2: ॲक्टिव्हिटीमध्ये? म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे दोन तीन मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
2: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही तीन वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर एक दोन ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
2: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
1: कॅम्पससाठी मग TCS?
2: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर,
2: येस येस. आणि बेंगलोरचे दोन तीन कंपन्या होते.
1: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
2: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी, माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजच्या भेटलाय.
1: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा, बर. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
2: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या दोन चार वर्षामध्ये, पाच वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
2: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं, तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रियल अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष देणार?
2: जास्त, हो. यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
2: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
1: म्हणजे काय करतात आई वडील?
2: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
2: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे?
2: हा, येस, एक 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
2: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे, आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी, कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा, आणि जे आता
2: ही संधी तेरणाद्वारे भेटती, ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं

0: चांगल्या कंपनीत नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहेस. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
0: धन्यवाद, थँक्यू.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद. मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत. त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा. आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट. तुझं खूप खूप स्वागत आहे गौरव. 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे. मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेलं आहे त्यानं. तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती. आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे. आणि त्यामुळे काय झाले, आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं. आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत, तर ते IT सेक्टर आहे. आणि IT सेक्टर म्हणजे कसं, आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते. आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही. माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत. तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे. सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते. मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करू, आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला.
0: नक्कीच, खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं. तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं, अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी.
0: ओके,
1: CS म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं. पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही.
0: ओके,
1: तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला. त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं.
0: ओके,
1: आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का. तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही. आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले, त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत, म्हणजे HR चे. तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले हे ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं. आणि त्यातल्या मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झाले हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे त्याच्यावर डिपेंड
0: करते,
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS.
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणास, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड ग बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो. हे थोडक्यात तू सांगितलंस, तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवकसुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत, आपला भाग असेल, महाराष्ट्र असेल आणि देशभरामधील जमिनीची जी सुपीकता आहे त्या संदर्भात संशोधन देखील केलं जात आहे आणि त्याच्या माध्यमातून एक निष्कर्षसुद्धा निघतो आहे की जमिनीचा जो पोत आहे तो खराब झालेला आहे किंवा त्याची प्रतवारी घसरलेली आहे. या सर्व बाबी असताना जमिनीच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे हा एक मुख्य उद्देश आहे. मंडळी, जमिनीच्या आरोग्याविषयी जनजागृती हा आता एक महत्त्वाचा विषय ठरत आहे.

0: कारण जमिनींची उत्पादकता वाढवणे, पर्यायाने अन्नधान्य सुरक्षा आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्याकडील जमिनीचे मृद परीक्षण करून जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जात आहे. त्याद्वारे योजनाही राबवण्यात येत आहेत. जमिनीच्या आरोग्यानुसार सुधारणा करून पीक पद्धतीचा अवलंब केल्यास शाश्वत अन्नधान्याचे उत्पादन घेणं शेतकरी बांधवांना आता शक्य होणार आहे. तर सुरुवातीला मंडळी आपण बघणार आहोत जमिनीची सुपीकता. जमिनीमधील उपलब्ध असलेल्या गरजेच्या सर्व अन्नद्रव्यांचा पिकांना पुरवण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता असं म्हणतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय सुपीकता निर्देशांक सुपीक स्तर हा सुद्धा याच्यासाठी निर्धारित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच राज्याचा सुपीकता स्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुरदामध्ये कमी ते अत्यंत कमी आणि पालाशमध्ये भरपूर हे प्रमाण दाखवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात सन 1980 ते 2005 या कालावधीत झालेला बदल पाहिला तर नत्र आणि स्फुरदाच्या बाबतीत तो कमी झालेला आहे, परंतु पालाशच्या बाबतीत सुपीकता निर्देशांकात किंचित घट झालेली आपण पाहतो आहोत. मंडळी, सुपीकता निर्देशांक कमी होण्याची जी कारणं आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्वाचं प्रमाण कमी होत आहे, जमिनीतील सामू मध्यम ते जास्त विमलतेकडे वाढत चाललेलं आहे, सखोल पीक पद्धतीचा वापर होतो आहे, अमर्याद सिंचन होत आहे, रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा याच्यामध्ये सुद्धा तफावत दिसते आहे. जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्म जीवाणूंची संख्या ही सुद्धा सुपीकता कमी होण्यापाठीमागची महत्वाची कारणं आहेत. जमिनीचे आरोग्य हा विषय सुद्धा आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जमिनीचे आरोग्य म्हणजे दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन मातीचे जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असणे की याद्वारे पर्यावरणातील हवा आणि पाणी यांचे संवर्धन होईल. याशिवाय अन्नधान्य सुरक्षा आणि मनुष्य प्राणी मात्रांचे आरोग्य सुधारले जाईल. जमिनीचे आरोग्य हे जमिनीच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्मांवर आधारित असतं. रासायनिक गुणधर्मांमध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्व, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण हे घटक मोजले जात असतात. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे 6.5 ते 8 पर्यंत असणं गरजेचं आहे. क्षारता 0.10 ते 0.50 डेसी सायमन मीटरमध्ये असणं गरजेचं आहे. चुनखडीचे प्रमाण 10% कमी असावं. मंडळी, जमिनीचा दुसरा गुणधर्म म्हणजे भौतिक गुणधर्म. यामध्ये जमिनीचा पोत, वाहक क्षमता, पाण्याची मुरण्याची क्षमता हे घटक मोजले जात असतात. जमिनीत चिकट मातीचे प्रमाण जसजसे वाढत जाईल तसतसे जमीन भारी चिकण पोताच्या समजल्या जातात. या जमिनीची जलधारण क्षमता तसेच अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या जमिनीची जास्त उत्पादक देणाऱ्या असतात. जमिनीमध्ये वाळू आणि रेतीचे प्रमाण जसजसे वाढवत जाऊ तसतसे त्याची सुपीकता आणि जलधारण क्षमता ही कमी होत असते, तर त्या प्रमाणात पाण्याचा निचरा सुद्धा वाढतो. अशा प्रकारे जमिनीच्या पोतानुसार चिकन भारी, चिकन पोयटा, वाळूमय चिकन, वाळूमय पोयटा, वाळूमय ह्या सर्व प्रकारात जमिनीचे वर्गीकरण केले जात असते. जमिनीतील लहान मोठे प्राथमिक मातीकण याच्यामध्ये वाळू, रेती, चिकनकण स्वतंत्र अवस्थेत न राहता जमिनीत निरंतर सुरू असणाऱ्या विविध नैसर्गिक क्रियेमुळे परस्परांशी जोडले जात असतात, त्यास जमिनीची संरचना म्हणतो आपण. त्यामुळे मातीचे लहान लहान एकत्रित कण तयार होतात. या एकत्रित कणांमुळे जमिनीत केशाकर्षण नलिका तयार होतात. त्याद्वारे पाण्याचे जमिनीत वहन होते. रवाळ संरचना पीक उत्पादनाच्या दृष्टीनं उत्तम ठरते. क्षारयुक्त आणि चोपन जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य वेळी योग्य प्रकारानुसार भूसुधारकांच्या वापरामुळे संरचना सुधारण्यास मदत होत असते. यामध्ये जमिनीची घनता हा एक महत्वाचा गुणधर्म असून आभासी घनता बल्क डेन्सिटी, खरी घनता पार्टिकल डेन्सिटी असे त्याचे दोन प्रकार आहेत. आभासी घनतेमध्ये कणांबरोबर अंतर्गत पोकळीचा समावेश होतो, तर खऱ्या घनतेमध्ये जमिनीत असणाऱ्या प्रत्यक्ष कणांची घनता असते. जमिनीच्या पृष्ठभागाखाली जमीन घट्ट किंवा तळी असेल तर आभासी घनता जमिनीतील पोकळी ही वरील दोन घनतेवरून काढतात. ही सर्वसाधारणपणे 30 ते 60% इतक्यापर्यंत असू शकते. तर चांगल्या पीक वाढीसाठी जमिनीतील पोकळी 50% असणं हे सुद्धा गरजेचं आहे. मंडळी, जमिनीतील उत्पादनाच्या जेवढ्या काही बाबी असतील त्या जमिनीच्या आरोग्याशी निगडीत अशा आहेत. तर भविष्यामध्ये शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन करत असताना ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी, त्या आता आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते, तसेच सेंद्रिय खते जमिनीतून देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. माती परीक्षणातून खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणांद्वारे केल्यास जमिनीच्या सुपीकतेसोबतच जमिनीचे आरोग्य चांगलं राहू शकतं. माती परीक्षणाद्वारे आणि त्याच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करणं सुद्धा गरजेचं आहे. माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्य देणं सुद्धा गरजेचं ठरतं. वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार अन्नद्रव्य आपण देणं गरजेचं आहे. पाण्याचा अमर्याद वापर न करता ठिबक सिंचनाचा वापर करून जितकं आवश्यक असेल तितकंच पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो. यानंतर महत्त्वाचं जे आहे मंडळी, आपण मायक्रो स्प्रिंकलर जी सिस्टीम आलेली आहे त्याचासुद्धा वापर आपल्या या शेती व्यवस्थापनामध्ये करू शकतो, तोसुद्धा खूप फायदेशीर असणार आहे. आणि मृद जलसंधारणाची उपाययोजना लोकसहभागातून कोरडवाहू भागात करणं हे खूप गरजेचं आहे. लोकसहभाग हा शब्द या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरतो. शासनाच्या ज्या विविध योजना आपल्या भागामध्ये मृद आणि जलसंधारणासाठी काम करत आहेत त्या योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्या शेतशिवारामध्ये आपण करणं गरजेचं आहे. मंडळी, याच्यासाठी आणखी एक उपाय आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे, तो आहे शेततळी तयार करून संरक्षित पाणी देण्याचा. शेततळ्याच्या बाबतीत सांगता येईल की शेततळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात योजना आपल्या कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येत आहेत. आपल्याला जर शेती व्यवस्थापन उत्तम प्रकारे करायचं असेल, पावसाळी पाणी असेल किंवा इतरत्र उपलब्ध होणारं पाणी असेल, त्याचा साठा करून जी पिकं आपण घेत आहोत त्यांचं जर शाश्वत उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर निश्चितपणे मंडळी शेततळे हा खूप महत्त्वाचा भाग आपण समजू शकतो. बागायत क्षेत्रात 2 ते 3 वर्षातून एकदा तरी आपण हिरवळीचं पीक घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण दहीच्या किंवा तागाचा वापर करू शकतो. ही पिकं आपण मोठी करून त्याच्यामध्ये गाडू शकतो, जेणेकरून आपल्या जमिनीचं आरोग्य अधिक चांगलं होऊ शकतं. शारपड जमिनीचे क्षेत्र सुधारण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणं हे सुद्धा गरजेचं आहे. जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी हे जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास आपली जमीन जी आहे तिची प्रत चांगली राहू शकते, उत्पादनात वाढ होऊ शकते आणि याच्यामुळं एक समतोलसुद्धा राखला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी आपल्याकडील असलेल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्यावर जमीन सुधारणा आणि पीक पद्धतीचं नियोजन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो, तो गरजेचा आहे. शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करणं गरजेचं आहे. बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे म्हणजेच संख्या वाढेल. अशा प्रकारे भविष्यामध्ये शेतकरी बंधूंनी जमीन आणि आरोग्य आणि त्याची सुपीकता सुधारण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. यामध्ये माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर, जीवाणू खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, भर खतांचा वापर, याचबरोबर मंडळी आपल्याकडं जे आता आपण ऐकलं की त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर जर आपण मोठ्या प्रमाणात केला तर जमिनीची धूप ही मोठ्या प्रमाणात भरून निघू शकते आणि त्या माध्यमातून जमिनीचा पोत हा टिकून राहू शकतो. मंडळी, यानंतर आणखी एक महत्त्वाचं आहे, जसं आपण माती परीक्षण करतो आहोत त्याचबरोबर आपण आपल्याकडे उपलब्ध जे पाणी आहे त्याचं पाणी परीक्षणसुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे. या दोन बाबीच्या माध्यमातून ज्या आपल्या जमिनीमध्ये कमतरता आहेत त्या कमतरता जाणून घेऊन त्याच्यावर सेंद्रिय पद्धतीनं उपचार करून आपण आपली जमीन ही योग्य प्रकारे पुढील पिढीसाठी ठेवू शकतो, ती राखून ठेवू शकतो, तिचा दर्जा राखून ठेवू शकतो आणि एक चांगल्या प्रतीची उत्तम प्रतीची जमीन आपण आपल्या भागामध्ये तयार करू शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
4: तिरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तिरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
4: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा. तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो, आजची थीम आहे जमाना. मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते. आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे. जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात जे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे देवराज यांचं, संगीतकार आहे तो शंकर जयकिशन, चित्रपट आहे मेरा नाम जोकर.

श्रोतेहो सुवर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोते हो, रेडिओ तेरणं 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष लालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोत्याहो स्वर बहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना. आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, जे गीत आहे समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी बिपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

0: श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहेत विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट जमाना दीवाना.
1: ढूंढते रह जाओगे
2: क्या?
1: अजी ढूंढ

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हर्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा आली आहे बिग स्टार घेऊन. मंडळी, काही व्यक्तिमत्व ही आपल्याला उच्चंबित करतात आणि आपलं वाटत राहतं की हे कसं घडत असेल, आणि मग त्या घटना पाहत असताना त्या खऱ्या की फिल्मी असा प्रश्नही आपल्याला पडत राहतो. आणि एक एक प्रश्न पडत असताना ते व्यक्तिमत्व पुन्हा नवनवीन उंचीवर जात राहतं. अशी कमी व्यक्तिमत्व फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ज्यांचं नातं वाद आणि विवादाच्या पुढे जात नाही. अशाच व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या आपल्या बिग स्टार या कार्यक्रमातून आपण करून घेणार आहोत. ते व्यक्तिमत्व म्हणजे आपले लाडके संजू बाबा, अर्थात अभिनेते संजय दत्त. जाणून घेऊयात त्यांचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त.
2: हॅलो, नानावती हॉस्पिटल आ रहा हूँ, लीलावती हॉस्पिटल जा रहा हूँ, जे जे हॉस्पिटल आ रहा हूँ, मेरे बाप, अरे किधर किधर, अरे ब्रीच कैंडी, होल्ड मैन होल्ड, आई एम बिजी.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत आपले लाडके संजू बाबा. अभिनेते सुनील दत्त यांना या सर्व प्रकाराची माहिती तर होतीच. त्यांनी वारंवार संजयला या सर्व प्रकारांपासून वाचवण्याचा अटोकार प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नवख्या संजूसाठी त्यांनी 1981 साली निर्माण केला रॉकी, जो त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत लाडके संजू बाबा अर्थात आपले संजय दत्त. मंडळी, माणसाची ओळख निर्माण होते ती आई वडील आणि कर्तृत्वाने. संजयचे वडील प्रख्यात अभिनेते सुनील दत्त आणि आई नरगिस यांचं नाव आणि वारसा संजयला लाभला. पण भविष्यात जे घडत गेलं ते या वारशाला धक्का लावणारं होतं. संजयला मिळालेल्या या सर्व गोष्टींचं रूपांतर नशेत आणि कैफात झालं. तो नशेच्या आहारी जात गेला आणि वाहत गेला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त. रॉकी या चित्रपटानंतर संजयचे जॉनी आय लव्ह यू, विधाता, मैं आवारा हूँ, बेकरार, जमीन आसमान, मेरा फैसला असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्याचा फारसा फायदा संजयला झाला नाही. याच दरम्यान राजेंद्र कुमार आपल्या मुलासाठी कुमार गौरवसाठी नाम हा चित्रपट बनवत होते. याचं दिग्दर्शन केलं होतं महेश भट यांनी. हा चित्रपट मात्र संजयसाठी महत्त्वपूर्ण ठरला आणि पुढचा प्रवास संजयसाठी सुकर करणारा ठरला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत लाडके संजू बाबा, अर्थात आपले संजय दत्त. अभिनेता संजय दत्तने अनेक चढउतार आपल्या जीवनात पाहिले. यामध्ये 1993 साली मुंबई साखळी बॉम्ब स्फोट मध्ये सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर लागला आणि त्यानंतर संजयला अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं. याच प्रकरणात शेवटी 25 फेब्रुवारी 2016 ला चांगल्या व्यवहारासाठी त्याला मुक्त देखील करण्यात आलं. पण हे सगळं होत असताना संजय दत्त आणि त्यांचा विषय संपूर्ण देशासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त. याच दरम्यान संजयच्या आयुष्यामध्ये चांगले चित्रपटही येऊन गेले. यामध्ये 1991 सालचा साजन ज्याचं दिग्दर्शन केलं होतं लॉरेन्स डिसुझा यांनी. याच वर्षी त्याचा आणखीन एक अप्रतिम चित्रपट आला, तो होता महेश भट दिग्दर्शित सडक. या दोन्ही चित्रपटांनी संजयला एक मोठी संधी निर्माण करून दिली. या दोन्ही चित्रपटांनी संजयला एक मोठी संधी निर्माण झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचा शिक्का प्रस्थापित केला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेणाची आरजे प्रगती. आजचे आपले बिग स्टार आहेत संजय दत्त. फिल्मी इंडस्ट्रीमध्ये एखादा वाद निर्माण झाला की त्याचं रूपांतर आर्थिक गणितात कसं करता येईल आणि त्या वादाची कुतूहलता कशी वाढवावी हे नवीन नाही. असंच झालं 1993 सालच्या खलनायक या चित्रपटाबाबत. संजयचे वाद त्यात फिल्मी मसाला आणि नवे वाद सुभाष घाईंनी जोडले आणि खलनायकने इतिहास घडवला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत आपले लाडके संजू बाबा अर्थात संजय दत्त. संजय दत्त आता खऱ्या अर्थानं जनमानसातील चर्चेचा विषय तर होताच, पण त्याचे चित्रपटही चर्चेचा विषय ठरत होते. संजय एकामागून एक इतिहास घडवत होता, वादही होतेच तरीही तो चालत होता आणि जिंकत होता. यामध्ये संजयचे काही यादगार चित्रपट आले, 1999 सालचा वास्तव, 2000 सालचा मिशन कश्मीर आणि 2003 मुन्ना भाई MBBS, 2006 सालचा लगे रहो मुन्ना भाई हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याला फिल्मफेअर पुरस्कारासोबतच अनेक पुरस्कार हे चित्रपट देऊन गेले आणि संजय दत्त प्रगल्भ होत गेला. याच काळात त्याचे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट येऊन गेले. यामध्ये अग्निपथ, पानिपथ, KGF 2 या चित्रपटांचा समावेश होतो.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत आपले लाडके संजू बाबा अर्थात संजय दत्त. अभिनेता संजय दत्तचा सर्वच प्रवास कोणालाही अचंबित करणारा आहे. तो कसाही असेल लोकांनी त्याला स्वीकारलं. त्यांनीही कधी आपला राग द्वेष दाखवला नाही. तोही जगत गेला मुक्तपणे कुठल्याही परिस्थितीला स्वीकारून आणि झगडत राहिला कायम माणूस बनण्यासाठी. संजयचा हा सर्वच प्रवास घेऊन आला तो त्याच्यावर आधारित चित्रपट संजू ज्याचं दिग्दर्शन केलं होतं राजकुमार हिराणी यांनी. हे सगळं असलं तरी संजय दत्त हे एक वलय आपल्याला सदैव चकित करत राहणार यात काही शंकाच नाही. म्हणूनच तो आहे रेडिओ तरणाचा बिग स्टार.

मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते आपले लाडके संजू बाबा अर्थात संजय दत्त. आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती. तर भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: खबर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.